निश्चल करता सोई, तुदे आपे भावे सोई वरते जी, तू आपे करे सोई, तुदे आपे सृष्ट सब पाई जी, तुदे आपे सिर सब गोई।

नमस्तंग बाह नमस्तंग त्रिवर्ग नमस्तंग सर्ग नमस्तंग प्रभोग नमस्तंग सुजोग नमस्तंग रंग नमस्तंग पंगे नमस्तंग गंजे नमस्त सतरम।

एहो साचा सोहेला सच कर गावहो ता सोहेला कर सच जिथे सदा सच ते आवे है सच ते आवे जहाँ तुत पावे गुरु जिना बुझावे सच सबना का खसमा जिस बक्से सो

जय प्रसाद तेरा प्रताप, रे मन मूर तू ताको जाप। जय प्रसाद तेरे कार्ज पूरे तिसे जान, मन सदा हजूरे। जय प्रसाद तू पावें साच, रे मन मेरे तू तां सिओ राच।